के खाचे मुखुची चे जुची ले गई ने आखा जुते जुमिलो फुगा के खाचे मुखुची चे जुची ले गई ने आने कु आखा खाजो मुशुले नेला आलो मुकुलो जो मुशुले आला तो चिदमिलो फुतावे आशु चिहा उताउ चिमु खुजो कोई खाला लान्यो मुझाखु खाचे मुकु विपको आचे दामु

के खाचे मुकुच चे जो चीज ले गई ने आखा जते दुमी लोफ गके खाचे मुकुच चे जो चीज ले गई ने अनेक आखा खाजो मुशले नेला लो मुकुलो जो मुशले आला तो चिदमी लफ तावे आशु चिहाउ ताउ चिमु खुजो कोई खाला लान्यो मुझाखु खाचे मुकु विपको आचे दामु